0: कोन पियो करे मुंहिंजे अंतम क्रिया कर्म जो सामान बि मुंहिंजे मोकिलियो आहे ऐं महाराज बि आयो की आयो भॻवान हमेशह चवंदो हो मां कूली आहियां मुंहिंजो बार को बि न खणे मां ॿियनि जो बार खणंदुसि जीअरो हुजे हा त पुछा सा ॿिया त तुंहिंजी अर्थी हींअर केरु खणंदो
1: भाउर अर्थी प्यारु आहे